ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा यशदायी प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता यशाच्या वाटेवर निघाल्यानंतर यशाचं मार्गक्रमण करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात आणि याच अनुभवाचं शेअरिंग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे दीपाली सोनवणे यांना। त्या मूळतः राहणाऱ्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी 2020 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। दीपाली सोनवणे यांचं शिक्षणसुद्धा मुंबई इथे झालेलं आहे, गुरु नानक हायस्कूल इथे, आणि त्यांचं पॉलिटेक्निक जे आहे ते SHM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उल्हासनगर या ठिकाणाहून झालेलं आहे। तेव्हा आज आपण दीपाली सोनवणे यांचे अनुभव जे आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मोटिवेशन मिळवणार आहोत। दीपाली, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
3: थँक्यू सर।
2: जसं की मी आत्ता इंट्रोडक्शन करताना असं सांगितलं की आपण तर मूळतः मुंबईचे आहात आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण उस्मानला आलात खास इंजिनिअरिंग करण्यासाठी, तर सगळ्यात अगोदर तर हे सांगा की तुम्ही उस्मानाबादची निवड कशी केली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची?
3: उस्मानाबादची सगळ्यांची स्टोरी डिफरंट आहे, माझी खूपच डिफरंट आहे। उस्मानाबादची निवड मी यासाठी केली की from 2013 मी एंगेज्ड होती एका पर्सनशी जे कळमला राहतात। तर मग त्यांच्याशी म्हणजे असं नाही, लकीली माझा नंबर मी फर्स्ट 10 टाकला होता तेरणा, तर माझी नंबर 5 अलॉटमेंट झाली त्या 5 तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लकीली मला ते मिळालं। ते माझ्यासाठी होप्स होतं की मी लॉंग डिस्टन्सवरून थोडासा जवळ राहील रिलेशनशिप, बिकॉज मुंबई टू कळंब हे खूप दूर पडत होतं। तर मग माझ्या मी त्या पर्स्पेक्टिव्हनी तेरणाला बघितलं, आफ्टर दॅन माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला जसं जसं मी करिअर माझं करायला लागले त्या हिशोबाने।
2: अच्छा, मग ज्यावेळेस तुमचं आता मुंबईच्या खऱ्या अर्थानं शिक्षण झालं होतं तिकडे पण तुम्हाला एज्युकेशनचा विषय होता, पण तरी सुद्धा तुम्ही एका कॉजमुळे एका गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण एकदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं की आपण मुंबईसारख्या गर्दीच्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या शहराच्या ठिकाणी सोडून एखाद्या ग्रामीण भागात आलो, असं काय तुम्हाला फील झालं?
3: तसं काय म्हणजे एवढं डिफरन्स मला नाही वाटला, बिकॉज काय आमचं गावाचा भागच हा आहे, आम्ही मूळचे बीड जिल्ह्याचे, तर मग मला एक असं होतं की आपण कधी जास्त गावी राहिलो नाही, आपलं कोण घर वगैरे नाही आहे, तर मी त्या ॲडजस्ट करू शकते, ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल। आणि माझ्या पॅरेंट्सनी मला ह्यासाठी खूप सपोर्ट केला, तर मेन माझे फादर जास्त ह्या गोष्टीसाठी ते खूप ओपन माइंडेड आहेत, तर मग त्यांनी मला एकदम ब्रेवली मला इथे पाठवलं आणि फर्स्ट वीकच माझ्यासाठी थोडा हार्ड झाला, क्लायमेट वगैरे, थोडा हेल्थ चेंजेस, म्हणजे फर्स्ट इयर माझं थोडं हेल्थमुळेच गेलं। आणि
2: उस्मानाबादचं तर वातावरण खूप सुरेख आहे तशा अर्थाने,
3: तसं
2: प्रदूषण मुक्त आहे।
3: हा, ते तर आहे, वातावरणामुळे नाही, पाणी आणि थोडं खाणं थोडं मेसचं पडतं त्यामुळे, बाकी तर काहीच मला काही इश्यू नाही आला। की फक्त हे की मला सगळे, मी पहिलं 1-2 आले कॉलेजला तर सगळे वेगळ्या नजरेने बघायचे, बिकॉज मी कॉलेजमध्ये एकमेव मुलगी होती जी जेंट स्टाफ सोडून मी एकटी शर्टिंग करायची पूर्ण कॉलेजमध्ये। अजून आता माहीत नाही, पण तेव्हा एकही पोरगी शर्टिंग इन असं शर्ट टकिन नव्हती करत, तर मग मी ही एकमेव मुलगी जी कॉलेजमध्ये, तर मग त्यामुळे मी असं डोळ्यात राहिली सगळ्यांच्या। हा, आणि अँड सेकंड थिंग की मी बॅग्स अशी नॉर्मल बॅग्स कॅरी नव्हती करत, मी पर्स कॅरी करायची आणि त्या टायमाला मी माझा बिझनेस सुद्धा हँडल करत होती. तर मग मी ॲज अन एंटरप्रेनरच ते पण करत आणि शिक्षण पण करत मी हे करत होते, बिकॉज माझ्यावर थोडं फॅमिलीचं पण हे होतं.
2: बरोबर.
3: आणि छान गेलं माझं, असं काय मला डिफिकल्ट नाही गेलं.
2: नाही, आपण कॉलेजच्या तर एक्सपिरियन्सवर येऊयात, पण त्याच्या अगोदर स्कूलिंग जे झालं ते गुरु नानक स्कूल मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निक उल्हासनगरमध्ये. तर मग नेमकं काय तिथलं कसं वातावरण होतं, तिथं कसं जीवन होतं मग? कारण ते तर मग शेवटी तुम्ही जिथं राहताय तिथंच होतं.
3: हो, तिथे कसं पूर्ण इंग्लिशमध्ये आम्ही कम्युनिकेशन करायचो फ्रॉम नर्सरी टू टेन्थ. आणि इव्हन माझी फॅमिली पण चांगली वेल एज्युकेटेड आहे, माझी मम्मा. आम्ही कधी क्लासेसमध्ये वगैरे गेलो नाहीत दहावीपर्यंत का डिप्लोमापर्यंत. सगळे माझी डिप्लोमापर्यंतचा अभ्यास माझ्या मम्मीने घेतला आहे. तर नंतर माझ्यासाठी तो ड्रास्टिक चेंज होता, बिकॉज मम्मी माझी कोमामध्ये, त्यातून बाहेर आलेली, तिची फुल मेमरी लॉस. आणि मी ही सडन इथं आलेली, माझा अभ्यास कसा घेईन, काय घेईन. पण डिफरन्स असा आहे की हितलचा स्टाफ पण खूप वेल क्वालिफाईड आहे उस्मानाबादमध्ये, नो डाऊट. हेल्पफुल स्टाफ आहे कम्पेअर टू मुंबई, हितलचा स्टाफ जास्त हेल्पफुल आहे. मुंबईमध्ये स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजला घेऊन, म्हणजे त्यामुळे काय होतं, पोरं कन्झर्वेटिव्ह होतात की बाबा विचारू की नाही विचारू. स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजमध्ये. आणि उस्मानाबादमध्ये कसं आहे की लोकल रिजनल टीचर स्टाफ असल्यामुळे लोक पोरं लवकर इझिली कम्युनिकेट करतात. तर मग इझिली कम्युनिकेट करतात, त्यामुळे कसं ते पोरांना जास्त हेल्पफुल होतं. पण माझं असं होतं की इथे थोडंफार पण इंग्लिश कम्युनिकेशन जास्त होत नाही पोरांचं. इवन सब्जेक्ट आहेत, आपले बालाजी चव्हाण सर आहेत जे फर्स्ट इयरला शिकवतात, सेकंड इयरला पण इंग्लिश ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट शिकवतात, ते कम्युनिकेशन स्किल्स म्हणून CS1 CS2. ते एवढे उत्तम शिकवतात, पण पोरं तेवढ्यात इंटरेस्ट घेत नाहीत जेवढे आता हाच जर सब्जेक्ट किंवा तेच सर जर एवढे मोटिवेशन देतात किंवा एवढं प्रॉपरली ते गाईड करतात. मला 3 इयर्समध्ये त्यांनी खूप गाईड केलं, म्हणजे मला नाही सगळ्याच मुलांना, पण त्यातले 100 मधून 10 घेणारे असे होते की त्यांना इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व कळतं. आणि बाकी शिकवण्याची पद्धत पण एकदम सेम आहे, जसं आपलं आता प्रोजेक्टर्स वगैरे पण आले तिथं पण सेम आहे. प्रॅक्टिकल्स आपलं खूप छान आहे, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे आपलं कॉलेजचं कम्पेअर टू मुंबई, छान आहे. इवन इथं सोफिस्टिकेटेड म्हणजे चांगले असे स्पेशियस लॅब्स आहे, तिथे तर खूप कंजेस्टेड असतात. एका लॅबमध्ये 40-40, 50-50 पोरं बसवतात, तरी पोरांना ती शिकण्याची जिद्द असते. पण इथं आपण 20 बसवले तरी पोरं कम्प्युटरसाठी भांडणं करतात, म्हणजे हा थोडासा असं हे होतं. पण मला काय एवढा डिफरन्स वाटला, म्हणजे स्टाफ आपला खूप छान आहे तेरणाचा, खूप मला खूप सपोर्ट केला.
2: बरं, मग आता इथं कॉलेजमध्ये वावरत असताना जसं की तुम्ही म्हटलात आत्ता दीपाली की जसं तुम्ही वेगळ्या पद्धतीची ड्रेसिंग करायचा किंवा तुमचं वावरणं जे होतं ते अर्थात ते तुमचं बाय नॅचरली होतं, तुम्ही काय असं मुद्दा म्हणत नाही. हा, पण ते
3: माझी लाईफस्टाईल तशी होती.
2: लाईफस्टाईल तशी होती. मग तुमच्या ज्यावेळेस मैत्रिणी झाल्या इथल्या ह्या सगळ्या, मग तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं व्हायचं आणि मग कॉलेजमध्ये एकूण 3 वर्ष तुमचे कसे गेले अकॅडमिक्सला सोडून अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये?
3: अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी कॉलेजमध्ये ॲज अ हे करायला, म्हणजे अँकरिंग करायला, स्पीचेस द्यायला, किंवा कोण गेस्ट असेल त्यांना ऑनर करायला, वेलकम करायला माझं नाव असायचं लिस्टमध्ये. अजून 1-2 पोरी होत्या ज्या मेकॅनिकलच्या वगैरे होत्या, स्टुडियस होत्या, नो डाऊट, माझ्याहून थोड्या सिनियर होत्या. ॲज युजल ते सिनियर असल्यामुळे त्यांचा नंबर पहिले येईल. पण मला पण खूपदा चान्स दिला. NS बिरादार सर हे आपल्या कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्हली, म्हणजे कुठेही गेलं की सोनवनेला बोलवा हे त्यांचं वर्ड असायचं. आणि हॉस्टेलमध्ये असताना कसं पोरी छान होत्या असं नाही, मनाने खूप छान, पण ते असं ना, ही अशी राहते, ही रोज लिपस्टिक लावते, ही अशी जीन्स घालते, ही म्हणजे मी पण ह्या लाईफस्टाईलनुसार राहत होते. मी असं तिथं तर मी शॉर्ट्स वगैरे असं वेअर करणार, 1 पीस. इथे मी तसं वेअर नाही केलं कारण की मला पण माहिती आहे हे एन्व्हायरमेंट कसं होतं. तर मग इथे तशी पण पोरींमध्ये कसं करायची की हिच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे थोड्या दबकायच्या. बिकॉज का की माझी जी फ्रेंडशिप जास्त आहे ना, मी बॉईजशी जास्त ओपन अप होते किंवा जास्त फ्रेंडशिप माझे क्लोज बॉयजशी होते कम्पेअर टू गर्ल्स आताही. तेव्हा पण त्यांना असं वाटायचं ही पोरांशी बोलते मग आमचं पण नाव येईल असं. पण ते पोरं हितरचे नसायचेच, ते माझ्या स्कूलिंग पासून डिप्लोमा पासूनचे पोरं. ते कधी कधी मला हॉस्टेलवर भेटायला यायचे किंवा ते कधी असे आमच्या इथे ग्रीटिंग आम्ही हग करून करतो तर त्यांना असं एकदम वाटायचं की हे काय आहे नवीन असं. पण पोरींचं कसं थोडं खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं केस जरी खोलले तरी असं त्यांना वाटायचं आमच्या गावाकडचा कोण पोरगा बघितला ना माझ्या घरी सांगत ही केस घरून कॉलेज, म्हणजे होडं त्यांना दडपण आहे हॉस्टेलच्या पोरींना खूप खूप ह्याच्यात दडपण. म्हणजे मी कॉलेजच्या आचारा माझ्या क्लासमेटचे नोट्स शेअर केले किंवा मी त्याच्याशी बोलताना दिसले तर ते माझ्या घरीपर्यंत जाईल हे ह्या गोष्टी खूप फेस केल्या. मग त्यांच्या कोणाकोणाच्या घरी कधी समजलं तर त्यामुळे त्यांचं शिक्षणही थांबलं अशा पण काही पोरी होत्या. काय काय पोरी अशा होत्या की म्हणजे फक्त हे की ते नंतर मग असं काय म्हणतात पॅरेंट्सकडून पैसे घेऊन आपण फक्त स्टे करतोय आणि नंतर त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह होता किती जरी काय केलं तरी आमचं लग्न घरचे म्हणते तिथंच लागणार आहे तर मग काय करायचं शिक्षण घेऊन. तिथलचे पण सासू सासरे कोण आम्हाला म्हणजे एक टाइमपाससाठी पण म्हणू शकतात या.
2: आता हे झालं सगळं लाईफस्टाईलच्या बाबतीतलं. आता आपण त्याच्यातला एक दुसरा पुढचा टप्पा पाहूया तो म्हणजे असं की ठीक आहे पण ते शेवटी शिक्षण घेत आहेत इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेत आहेत आणि जसं तुमचा कालावधी होता तो 2016 पासून 18-20 पर्यंतचा होता तर हा जर सगळा विषय आपण चेकआउट केला तर ठीक आहे ना. आता नवीन युग आहे तरी सुद्धा ह्या मानसिकतेतल्या मुली सुद्धा आज तेरणा अल्युमिनीच्या जर पाहिल्या तर जवळपास मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद सगळीकडे
3: ओपन अप झाल्या. म्हणजे जसं त्यांना पुढे स्टेप फॉरवर्ड जात गेले तसं त्या ओपन अप झाल्या. इव्हन माय फ्रेंड्स खूप फ्रेंड्स आहेत माझ्या.
2: मग आता मला तोच प्रश्न विचारायचा होता दीपाली तुम्हाला की जसं आता तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलं, आता मुंबईचं सगळं धकाधकीचं जीवन किंवा आम्ही इकडे पाहिलेलं असतं की चित्रपटामध्ये मुंबई कशी आहे अशी पाहिलेली असते, कदाचित एक दोनदा येणं जाणं झालेलं असतं. पण जसं तुम्हाला इकडलं ग्रामीण भागातलं वातावरण थोडंसं नाही पडलं असं तसं आम्हाला शहरी भागातला एकदम गर्दीचं वाटतं. पण तरी सुद्धा जर समजा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपल्या उसासारख्या भागामध्ये तर लगेच जॉब भेटणं शक्य नाही, त्यासाठी आपल्याला निश्चितच इंडस्ट्रियल एरिया पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागणार. तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या मुलींनी काय अशी थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक कॉन्फिडेंटली त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येईल, मग ते मुंबई असेल पुणे असेल बेंगलोर कुठेही असेल एनिवेअर, तर त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीने सुधारवला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडेंटली कंपनीसमोर जाता येईल.
3: कंपनीसमोर कॉन्फिडेंटली जातास ऍज अन एंटरप्रेनर, मी ऍज अ स्टुडंट पण आणि ऍज अ एंटरप्रेनर पण सांगते, एक आपलं असं दिसलं नाही पाहिजे की आपण लो कॉन्फिडेंट लेवल आपलं, म्हणजे रॉंग जरी असलं तर थोडा कॉन्फिडन्स ऑरा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. चच पप करत म्हणजे अडकून अडकून बोलणं, त्यासाठी त्यांना मिररमध्ये सेल्फ बोलायची प्रॅक्टिस किंवा फ्रेंड्समध्ये पण ते इंग्लिशमध्ये तुटकी फुटकी नंतर ते इम्प्रूव्ह करतील. स्टाफसोबत बोलताना थोडं रिस्पेक्टफुली बोलतात पण ओ सर का सर हे वर्ड्स नाही, म्हणजे एक पोलाइटनेस त्या शब्दात हवा तर जाऊन तो पुढं त्यांना खूप हेल्पफुल होतं. बिकॉज आपले जे डिग्निटरीज असतात ते पुढे जाऊन मॅनेजर्स व्हाईस चॅन्सलर्स वगैरे ते नाही हे खपवून घेत त्या साईडला. अजून सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे की मिररवरून, कारण की तिथं कोण चेष्टा करणारं असं नाही, आपल्याला समजतं की आपण कसं बोलतोय करून. एक स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट ती वाचा, स्वतःचं इंट्रोडक्शन प्रॅक्टिस करा 100 वेळेस करा. बिकॉज तुम्हाला पहिला प्रश्न ऍज अन इंटरव्ह्यूअर तोच विचारणार इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तो इंट्रोडक्शनच तुमचा जेव्हा तो बेस्ट डिझाईन 100 out of 100 तेव्हा तुम्ही त्याच्यात मग पुढचे प्रश्न तुमचे ठरलेले असतात. आणि त्याच्यावर ड्रेसिंग सेन्स फॉर्मल्स मोस्टली वेअर करा, फॉर्मल्स वेअर करा, कॉन्फिडेंट रहा. अजून स्टाफशी पण तुम्ही ह्या संदर्भात भरपूरचे इथं पोरं चर्चा करत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू येणार आहे तर काय प्रश्न बाबा विचारले जातील किंवा सर आम्ही काय बोलू किंवा आम्हाला थोडं अजून हेल्प आउट करा. म्हणजे स्टाफ असं नाही, असा विचार नाही ठेवायचा की बाबा स्टाफलाच गरज आहे, गरज तुम्हाला आहे. तुम्ही स्टाफला अजून हे करणार तर आपला स्टाफ खूप हेल्पफुल आहे, तो हर एक सेकंड हर एक पाथवर तुम्हाला हर एक स्टेपवर तुम्हाला हेल्प करतो. मला खूप हेल्प केलेली आहे माझ्या अनुभवानुसार सांगते, माने सर आहेत, देशपांडे सर आहेत, बालाजी चव्हाण सर आहेत, वाघ सर होते ते आता हे झाले, ते आमचे रेक्टर होते हॉस्टेलचे. खूप हेल्प केली आहे त्यांनी, प्रत्येक ह्याला त्यांनी मला गाईड केलं आहे. आपल्या इथं तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगले देता तर कंपनी पण दुसरे यायला इंटरेस्टेड दाखवणार, बाबा इथलचे किड्स चांगले आहेत आपण घेऊ. जर तुम्ही मुंबई पुण्याला जाणार बाबा दगदगीचं वातावरण, तर ते थोडं म्हणजे आम्हाला, मला कसं इथं डिफिकल्ट झालं तसं त्या पोरींना पण होईल. एक त्याचा छोटा किस्सा सांगू इच्छिते. माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत, ते इंडस इन्व्हर्टर्सचे ओनर आहेत, डुमरे, विजय डुमरे करून, तर ते डोंबिवलीला आहे इंडस इन्व्हर्टर्स म्हणून. तर मग मी अप्रोच करून पुढाकार घेऊन माने सरांना आम्ही ते कन्सल्ट केलं आणि माने सरांनी ऑफिशियल आपल्या कॉलेजथ्रू लेटर दाखवून आपले माझ्या बॅचचे 8 स्टुडंट्स इन्क्लुडिंग मी आम्ही 1.25 महिना इंटर्नशिपला होतो डिग्रीला. तिथं त्यांनी इंडस पूर्ण पण त्यांनी त्यातून आमच्या ह्याच्यातून फायनल इयरला त्यांनी फक्त एकाला सिलेक्ट केलं. तेव्हा जेव्हा मी त्या पोरांना हिथून तिथे नेलं, ते पोरं माझ्या घरीच होते, ते डोंबिवली टू अंबरनाथ ऑलमोस्ट 1/2 hour ट्रेनचं ट्रॅव्हलिंग, पण ते स्टार्टिंगला 1-2 दिवस 4-5 दिवस थोडं चार्ज पडले, घाबरले गर्दीत वगैरे, कारण की मी यूज टू होते, ते पण तेवढे नव्हते. तर मी त्यांना थोडं सांभाळत करत विचारत म्हणजे कसं नेलं, सगळे पाथ सांगितले. तर तुम्ही तसे कोणचे रिलेटिव्ह असेल किंवा कोण फ्रेंड्स असेल, जर तुम्हाला मुंबईला कुणाला काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग हेल्प करत करत मग त्यांना सवय झाली. एक टाईम असा आला 15 दिवसानंतर ते स्वतः ट्रॅव्हल करायला लागले, तर ते थोडं कोपअप करायला हे होतं. जसं पुण्याला बसचं ट्रॅव्हलिंग आहे तसं मुंबईला आहे. मुंबईला ईस्ट वेस्ट हे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईन तर तुम्ही घाबरायचं कारण नाही. मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबईची हे मुंबईमध्ये कधीच कोण उपाशी राहत नाही. तर तुम्ही कधीही काय असेल तर ईस्ट वेस्ट हे तुमचं लोकेशन प्रॉपर असलं की तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर पोहोचताल आणि जिथं तुम्ही रिक्रूट होतात ज्या कंपनीमध्ये ते पण लोक तुम्हाला खूप हेल्प करतील. फक्त घाबरू नका. जसं तुम्ही पुण्याला जायला कॉन्फिडेंटली जातात तसं मुंबईसाठी हे ट्रेनसाठीच पोरं यायला नको म्हणतात. बाकी त्यांना बँगलोर चालेल, चेन्नई चालेल, बट ते आर साऊथ बेस्ड सिटीज. तिथे आपली मुंबईत तरी रिजनल लँग्वेज आपली चालेल, पण तिथे टिकणं, जर तुम्ही मुंबईत आणि पुण्यात टिकला तर तिथे थोडं किंवा तिथं तुम्हाला अजून छान प्रोग्रेस आणि तुमची ग्रोथ होईल एवढंच.
2: दीपाली, जसं की आता तुम्ही आता हा एक तर खूप चांगला डिफरन्स सांगताय, कारण हाच बेसिक विषय होता. बऱ्याच वेळेस मी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींशी पण बोलताना किंवा जे कोणी आतापर्यंत इंटरव्ह्यूज केले तर त्यांच्यातून हा एक बेसिक पॉईंट नाही आला होता की मुलींनी कशा पद्धतीनं त्यांनी ग्रुमिंग करायला हवं स्वतःचं. तर तो एक भाग झाला. पण तुम्ही आता सध्या काय करताय? 2020 साली तर तुमचं पासआउट झालं, खऱ्या अर्थानं 2018 व्हायला पाहिजे होतं. तुम्ही एक घटना सांगितली तुमच्या आईंची, त्याच्यामुळे तुम्हाला ते लेट झालं. पण आता 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर काय करताय तुम्ही?
3: 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर मी 2018 लाच माझं हॉस्टेल सोडलं. तर मग मी 2019-20-21 up to 23 मी क्लासेस रन करते फ्रॉम नर्सरी टू 10th स्पेशल ॲज वेल ॲज ग्रुप बॅचेस. माझ्याकडं SSC, CBSE, ICSE. तर मग मी 3 इयर्स कम्प्लिटली 2.5 to 3 इयर्स कम्प्लिटली क्लासेसच घेतले आणि होम बेकिंग. मला कुकिंगची खूप हॉबी आहे असं म्हणणं की मला इंजिनिअरिंगमध्ये जबरदस्ती घुसवल्यासारखं, बट ते माझ्या पप्पांचं एक ड्रीम होतं त्या टायमाला. हेच असायचं, ऑप्शन्स नसायचे. तर मी मास्टर शेफमधले राजेंद्र माने त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल म्हणजे ते फायनलिस्ट होते, त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल मॅनेजमेंट मी पूर्ण शिकली आहे. हां, तर मग क्युझिन्स हे मला खूप येतात. तर मग मी बेकिंगचं मग त्याच्यावर मी थोडा एक कार्ड खेळल्यासारखं खेळले की बाबा आता हे बंद आहे, लॉकडाऊन आहे, तर मग माझ्या सोसायटीवाल्यांनीच माझा हा बिझनेस चालू केला बेकिंगचा आणि तो एवढा ग्रो झाला. तर मग मी त्यामध्ये पण एक एंटरप्रेनर आहे आणि स्टुडंट्स तर माझे आहेत 80 स्टुडंट्स आहे. फ्रॉम मॉर्निंग 11 to night 11:30 हा माझे कंटिन्यू बॅचेस चालतात. फक्त 2:30 to 3 हा माझा ब्रेक टाईम आहे, 1/2 hour. त्याच्यात कंटिन्यू मी एकटीच ऑल सब्जेक्ट शिकवते बिकॉज माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना नाही टीचर. ते प्रिन्सिपल आहेत आर के अभंग माध्यमिक विद्यालय उल्हासनगरला. आता रिटायर.
2: मी असं पण आपलं बोलणं झालं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की राज्यसेवेची पण तयारी.
3: राज्यसेवेची मग हे काय पोरांना अभ्यास शिकवता शिकवता एनसीईआरटी माझं एकदम तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतिहास भूगोल आता हे मी पहिले हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स हे विषय बोलायचे पण आता राज्यसेवा करता करता मी पण आता एकदम टोटली मराठीमध्ये टर्न झाले. तर माझ्याकडे एस एस सीचा चांगला अभ्यास झाला. मी पहिले सोशलमध्ये खूप वीक होते. टेंथमध्ये सोशलमध्ये काटावर पास होणारी पोरगी. पण आता माझं असं आहे की मी हिस्ट्री एवढ्या चांगली शिकू शकते. तर मग ते अभ्यास करून मला थोडं बेसिक माझं हे खूप क्लिअर झालं. तर मग माझ्या पप्पांनी आणि काही फ्रेंड्सनी मला अप्रोच केलं जे माझे मेंटर्स आहेत की बाबा का तू राज्यसेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट. कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळे गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडेड. हां बिकॉज माझी मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते तिथं लेक्चरर आहे आर एम भट कॉलेजमध्ये. माझे मावसा ह्याच्या माझगाव डॉकमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर मग सगळे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आहेत. तर मग सगळ्यांचं असं की गव्हर्नमेंट जॉब बघ तुझं पण एक सेफर साईड होऊन जाईल. तर त्यासाठी मी अप्रोच केला. तर मी अटेम्प्ट करते पण हे बेसिक क्लिअर असल्यामुळे काय होतं राज्यसेवा सोपी जातीये. जर माझं बेसिकच क्लिअर नसतं तर मला राज्यसेवेला टाईम लागलं म्हणून मी तेव्हा अटेम्प्ट नाही दिले. मी पहिले हे 3 वर्ष माझ्या ह्याच्यावर स्ट्रेंथ्सवर खेळले किंवा त्याच्यावर मी अपडेट करत राहिले स्वतःचं करंट आहे कोविडचं किंवा हे सब्जेक्ट्स आहेत. मला एक एक टप्पा असा हार्ड गेला की माझं मीडियम इंग्लिश आहे. तर ज्योग्राफीमध्ये आपण लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे माहीत नव्हतं कारण की पूर्ण चेंज होतं. मग मी एक एक नर्सरीच्या पोरांसारखं पोरांना शिकवत शिकवत 10 टाइम्स 15 टाइम्स हे स्पेलिंग्स लिहिल्यात. तर त्यामुळे मला म्हणजे आता थोडी राज्यसेवा हे येते आणि मी फर्स्ट अटेम्प्ट ह्या इयरला दिला राज्यसेवेचा 21 ऑगस्टला.
2: नाही खूप चांगली जर्नी आहे खरं तर. कारण एक तर पॉलिटेक्निक झालेलं आहे पण इंजिनिअरिंग पण झालं पण शेवटी मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत. म्हणजे कुकिंगचा विषय झाला पुन्हा त्याच्यानंतर ट्युशन्सचा विषय आहे राज्यसेवेची पण तयारी आहे. मग काय इन फ्युचर काय करायचं शेवटी. मग
3: शेवटी जर मला जर राज्यसेवाची पोस्ट मिळाली जर मी टचवूड जर क्रॅक करू शकली तर ते माझं नशीबच खुलेल. आणि जर नाही करू शकली तर मी हे बिझनेस अप्रोचनीच जाईन. मला जॉब अप्रोच माझ्या माइंडसेटला नाही आहे कारण की मी आता माझा बिझनेस माझा आहे दीपाली वर्क्स अँड ट्रेडर्स. आम्ही सायंटिफिक लॅब इन बोरोसिलिकेट ग्लासचे लॅब इन्स्ट्रुमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. तर मग मी तिथं चीफ मॅनेजर आहे. तर मग माझी इन्कम त्याच्यात होती आणि मी आणि आमचा म्हणजे हा जो बिझनेस आहे तो कधीच अनस्टॉपेबल आहे. न्यू असं काही रनिंग नाही आहे. वर्कर्स एकदम चांगलं रिप्लेसमेंट केलं तर मला एक माझी फॅक्टरी मोठ्या ह्याच्यावर ओपन अप करून मी तेच माझे हे करेल वेज शोधेल.
2: आता काय असं वन लाईन सजेशन काय असू शकतं खास करून मुलींसाठी बरं का. कारण मुलांचं तर आहे ठीक आहे पण तुम्ही मुलांसोबत पण जास्त मैत्री केली तर असं म्हटलं तुम्ही. पण मुलींसाठी खास वन लाईन सजेशन काय असेल की त्यांनी पुढे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे.
3: मुलींसाठी माझं एकच सजेशन असेल की थोडं कॉन्फिडेंट राहा. थोडं तुम्ही जर अकॅडमिकला इथं येतात तर थोडं घरच्यांना तुम्ही तुमच्या अप्रोचनी समजून सांगा की घाबरू म्हणजे हलचल करू नका असं डगमगू नका की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करताना. फक्त सांगा की बाबा माझा हा शैक्षणिकाचा हा भाग आहे शिक्षणाचा की फॉर्मल्स जास्त करून वेअर करा ते तुम्हाला कॅरी करायला पुढे जायला इझी होते. शूज वेअर करत जा. अजून आपलं
2: इथे
3: बोलणं हे करा. स्टाफशी बोला थोडं पोलाइटनेस आणा अजून थोडा. अजून तुम्ही तुमचा जो लॅब असिस्टंट्स आहेत ते पण आपले खूप छान वेल एज्युकेटेड आहेत. तुम्ही त्यांच्याशी जर तुम्हाला स्टाफशी भीती वाटेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही स्टाफला कनेक्ट करा. प्लस त्यांनी चालण्या बोलण्यात थोडा डिफरन्स एक ऑरा आणा की बाबा तुमची पण काहीतरी व्हॅल्यू आहे. कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करा.
2: रेडिओ तेरणाचा वापर करा तुम्हाला अर्जंट काम करता येईल बोलण्यासाठी.
3: हो हो हा तेरणाचा नक्की वापर करा. आम्हाला नाही भेटलं पण तुम्हाला एवढी संधी आहे जे फ्युचर स्टुडंट्स आहेत त्यांनी नक्की वापर करावा. आमच्या टायमाला आला असं आम्ही रोज आलो असतो इथे.
2: तर इथं दीपाली ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये आलात आणि आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस पाहत होतात किंवा हे जुन्या आठवणी जागा झाल्या असतील तर गाणं कुठलं डोक्यामध्ये चालू होतं. म्हणजे तुम्ही तर आता मुंबईमध्ये चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय
3: सध्या थोडं फॅमिलीज इश्यू मध्ये म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बोलते सॉरी ऍक्च्युली मी मॅरिड आहे मी इथेच कॉलेजला असताना मी लग्न केलं तर मी आज एवढ्या जवळ आले तरी भेटू नाही शकत आहे हे माझं दुर्दैव्य मग माझं मी जसं येत होते मला तेच आया तेरे दर पे दिवाना ये मलाही गाणं मी सुन भी रही थी आणि ते माझ्या तोंडातच होतं बाकी बस एवढंच एक होतं बाकी काय नाही.
2: तर दीपाली जसं की आता तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अनुभव शेअर केला आणि सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कुठली गोष्ट वाटली तर तुम्ही मुलींसाठी जे काही बेसिक गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण मी आता पाहतोय खूप ग्रामीण भागातल्या मुली आलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये पूर्ण कंट्रीतून या ठिकाणी मुली शिकायला येत होत्या पण आता मात्र इथल्याच ग्रामीण भागातल्या आहेत त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचा हे गायडन्स झाला प्लस तुम्ही आता राज्यसेवेची पण तयारी करताय असं म्हटलं तर राज्यसेवेमध्ये सुद्धा तुमच्या जर होप्स ते आहेत तुम्हाला दिसतं किंवा तुम्ही फॅक्टरीमध्ये सुद्धा आता तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत आहात तर तिथं पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी एक सुरू करण्याचा विषय अशा मल्टिपल टास्किंगमध्ये तुम्ही काम करताय पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एका बाजूला एक नेम लागावा आणि तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण व्हावं ह्या रेडिओ तेरण्याच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
3: थँक्यू सो मच.
2: आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं सर्वांना चेअरफुल केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
3: थँक्यू थँक्यू इट्स माय ऑनर.
2: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करू शकता किंवा आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा रेडिओ तेरणा. रेडिओ तेरणा हे रेडिओ गार्डनवरही उपलब्ध आहे पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बड़ी राजा। बड़ी राजाचा हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान या विषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत। ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते। मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं। कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं। बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयीमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं। काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते। तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात। त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे। झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे। त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे। जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत। गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात। माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं, कातडे आणि लोकर देखील मिळते। गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई। लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत। पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात। काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात। चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात। वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होत आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी टेकडीवर कालवे पाटांच्या कडेने पडीक खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळे अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल ज्या माध्यमातून आपला गाव असेल शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैवविविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि या कार्यक्रमाची एक थीम पण असते आणि आजची जी थीम आहे ती इंटरेस्टिंग अशी थीम आहे, ती आहे मोहब्बत। तर आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकणार आहोत आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे महबूब की मेहंदी।

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे कटी पतंग.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आप आए बहार आई.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे ती आहे मोहब्बत, आणि याच थीमचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत संतोष आनंद यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट प्रेमरोग.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे त्रिदेव.

श्रोते हो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार रवी आणि चित्रपट आहे आंखें.

0: मोहब्बत कभी कभी।
1: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत एक रिश्ता या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत नदीम श्रवण।

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि चित्रपट आहे हिरो नंबर 1.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट गॅम्बलर आणि गायक कलाकार कुमार सानू.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आपली काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा एकदा सांगतो 9970500900. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा। नमस्कार। आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली। राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता, तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली। आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं। त्यांनी 75 अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं। हिंदीत तर हमसे बढकर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच। पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं। आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला। मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत। चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची।
2: जसं जीवात जीव घुटमळ तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गन हे बघून दुश्मन जळ।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

बंधु सुन कहो बस सुन कहो ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तोय तुला गपोरी माहिम चा हलवा दे तोय तुला।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत। आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल। आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी। राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद। एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेनरे यांचं 1976 मध्ये अकाली निधन झालं, पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानेच संगीत दिलं। त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं। सुरेंद्र हेनरे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले। मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं।

मासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत. तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

सत्संग तुझा कशी बसली रंग साड़ी ता सांग तुझा दिस तो कसा कग डोल्याची बाहुली फिर

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो गहिरव्या चूड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

0: मगले ही खुलते
1: चंदनाचा पंडार
2: सोन्याचा। क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहे. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीत असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: कोर्टाचा दारी पोर
1: बापाला नेत्याची कोर्टाचा दारी
0: हरशानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण घरी गाढवाचं पाय हो

0: चाचा जागरवरती बसली आता बाय हो,
1: बसली आता बाय हो,
0: हाँ बसली आता बाय हो। अडला नारायण हरी गाढ वाच पाय हो,
1: अडला नारायण
0: हरी गाढ वाच पाय,
2: हरी हरी
3: क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 FM वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही। क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत। आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900। मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता, तेव्हा जरूर मेसेज करा। पुन्हा भेटूयात नवीन भागात। आज आपण इथेच थांबतोय। मी आरजे प्रगती निरोप घेते, नमस्कार। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा यशदायी प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता यशाच्या वाटेवर निघाल्यानंतर यशाचं मार्गक्रमण करत असताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात आणि याच अनुभवाचं शेअरिंग आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे दीपाली सोनवणे यांना। त्या मूळतः राहणाऱ्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी 2020 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। दीपाली सोनवणे यांचं शिक्षणसुद्धा मुंबई इथे झालेलं आहे, गुरु नानक हायस्कूल इथे, आणि त्यांचं पॉलिटेक्निक जे आहे ते SHM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उल्हासनगर या ठिकाणाहून झालेलं आहे। तेव्हा आज आपण दीपाली सोनवणे यांचे अनुभव जे आहेत ते ऐकणार आहोत आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मोटिवेशन मिळवणार आहोत। दीपाली, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
1: जसं की मी आत्ता इंट्रोडक्शन करताना असं सांगितलं की आपण तर मूळतः मुंबईचे आहात आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण उस्मानाबादला आलात खास इंजिनिअरिंग करण्यासाठी, तर सगळ्यात अगोदर तर हे सांगा की तुम्ही उस्मानाबादची निवड कशी केली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची?
2: उस्मानाबादची सगळ्यांची स्टोरी डिफरंट आहे, माझी खूपच डिफरंट आहे। उस्मानाबादची निवड मी यासाठी केली की फ्रॉम 2013 मी एंगेज्ड होती एका पर्सनशी जे कळमला राहतात। तर मग त्यांच्याशी म्हणजे असं नाही, लकीली माझा नंबर मी फर्स्ट 10 टाकला होता तेरणा, तर माझी नंबर 5 अलॉटमेंट झाली त्या 5 तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लकीली मला ते मिळालं। ते माझ्यासाठी होप्स होतं की मी लॉंग डिस्टन्सवरून थोडासा जवळ राहील रिलेशनशिप, बिकॉज मुंबई टू कळंब हे खूप दूर पडत होतं। तर मग माझ्या मी त्या पर्स्पेक्टिव्हनी तेरणाला बघितलं, आफ्टर दॅन माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला जसं जसं मी करिअर माझं करायला लागले त्या हिशोबाने।
1: अच्छा, मग ज्यावेळेस तुमचं आता मुंबईच्या खऱ्या अर्थानं शिक्षण झालं होतं तिकडे पण तुम्हाला एज्युकेशनचा विषय होता, पण तरी सुद्धा तुम्ही एका कॉजमुळे एका गोष्टीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण एकदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं की आपण मुंबईसारख्या गर्दीच्या मोठमोठ्या बिल्डिंगच्या शहराच्या ठिकाणी सोडून एखाद्या ग्रामीण भागात आलो, असं काय तुम्हाला फील झालं?
2: तसं काय म्हणजे एवढं डिफरन्स मला नाही वाटला, बिकॉज काय आमचं गावाचा भागच हा आहे, आम्ही मूळचे बीड जिल्ह्याचे, तर मग मला एक असं होतं की आपण कधी जास्त गावी राहिलो नाही, आपलं कोण घर वगैरे नाही आहे, तर मी त्या ॲडजस्ट करू शकते, ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल। आणि माझ्या पॅरेंट्सनी मला ह्यासाठी खूप सपोर्ट केला, तर मेन माझे फादर जास्त ह्या गोष्टीसाठी ते खूप ओपन माइंडेड आहेत, तर मग त्यांनी मला एकदम ब्रेवली मला इथे पाठवलं आणि फर्स्ट वीकच माझ्यासाठी थोडा हार्ड झाला, क्लायमेट वगैरे, थोडा हेल्थ चेंजेस, म्हणजे फर्स्ट इयर माझं थोडं हेल्थमुळेच गेलं। आणि
1: उस्मानाबादचं तर वातावरण खूप सुरेख आहे तशा अर्थानं,
2: तसं
1: प्रदूषण मुक्त आहे।
2: हा, ते तर आहे, वातावरणामुळे नाही, पाणी आणि थोडं खाणं थोडं मेसचं फॉर त्यामुळे, बाकी तर काहीच मला काही इश्यू नाही आला। की फक्त हे की मला सगळे, मी पहिलं 1-2 आले कॉलेजला तर सगळे वेगळ्या नजरेने बघायचे, बिकॉज मी कॉलेजमध्ये एकमेव मुलगी होती जी जेंट्स स्टाफ सोडून मी एकटी शर्टिंग करायची पूर्ण कॉलेजमध्ये। अजून आता माहीत नाही, पण तेव्हा एकही पोरगी शर्टिंग इन असं शर्ट टकिन नव्हती करत, तर मग मी ही एकमेव मुलगी जी कॉलेजमध्ये, तर मग त्यामुळे मी असं डोळ्यात राहिली सगळ्यांच्या। हा, आणि सेकंड थिंग की मी बॅग्स अशी नॉर्मल बॅग्स कॅरी नव्हती करत, मी पर्स कॅरी करायची, आणि त्या टायमाला मी माझा बिझनेस सुद्धा हँडल करत होती, तर मग मी ॲज अन एंटरप्रेनरच ते पण करत आणि शिक्षण पण करत मी हे करत होते, बिकॉज माझ्यावर थोडं फॅमिलीचं पण हे होतं।
1: बरोबर,
2: आणि छान गेलं माझं, असं काय मला डिफिकल्ट नाही गेलं।
1: नाही, आपण कॉलेजच्या तर एक्सपिरियन्सवर येऊयात, पण त्याच्या अगोदर स्कूलिंग जे झालं ते गुरु नानक स्कूल मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निक उल्हासनगरमध्ये। तर मग नेमकं काय तिथलं कसं वातावरण होतं, तिथं कसं जीवन होतं मग, कारण ते तर मग शेवटी तुम्ही जिथं राहताय तिथंच होतं।
2: हो, तिथे कसं पूर्ण इंग्लिशमध्ये आम्ही कम्युनिकेशन करायचो फ्रॉम नर्सरी टू 10th, आणि इवन माझी फॅमिली पण चांगली वेल एज्युकेटेड आहे, माझी मम्मा, आम्ही कधी क्लासेसमध्ये वगैरे गेलो नाहीत 10th पर्यंत का डिप्लोमापर्यंत, सगळे माझी डिप्लोमापर्यंतचा अभ्यास माझ्या मम्मीने घेतला आहे। तर नंतर माझ्यासाठी तो ड्रास्टिक चेंज होता, बिकॉज मम्मी माझी कोमामध्ये, त्यातून बाहेर आलेली तिची फुल मेमरी लॉस, आणि मी ही सडन हिथं आलेली, माझा अभ्यास कसा घेईन काय घेईन. पण डिफरन्स असा आहे की हितलचा स्टाफ पण खूप वेल क्वालिफाईड आहे उस्मानाबादमध्ये, नो डाऊट हेल्पफुल स्टाफ आहे. कम्पेअर टू मुंबई, हितलचा स्टाफ जास्त हेल्पफुल आहे. मुंबईमध्ये स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजला घेऊन, म्हणजे त्यामुळे काय होतं, पोरं कन्झर्वेटिव्ह होतात की बाबा विचारू की नाही विचारू. स्ट्रिक्टनेस खूप आहे स्टडीजमध्ये. आणि उस्मानाबादमध्ये कसं आहे की लोकल रिजनल टीचर स्टाफ असल्यामुळे लोक पोरं लवकर इझिली कम्युनिकेट करतात. तर मग इझिली कम्युनिकेट करतात, त्यामुळे कसं ते पोरांना जास्त हेल्पफुल होतं. पण माझं असं होतं की इथे थोडंफार पण इंग्लिश कम्युनिकेशन जास्त होत नाही पोरांचं. इवन सब्जेक्ट आहेत, आपले बालाजी चव्हाण सर आहेत जे फर्स्ट इयरला शिकवतात, सेकंड इयरला पण इंग्लिश ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट शिकवतात, ते कम्युनिकेशन स्किल्स म्हणून CS1 CS2, ते एवढे उत्तम शिकवतात, पण पोरं तेवढ्यात इंटरेस्ट घेत नाहीत जेवढे आता हाच जर सब्जेक्ट किंवा तेच सर जर एवढे मोटिवेशन देतात किंवा एवढं प्रॉपरली ते गाईड करतात. मला 3 इयर्समध्ये त्यांनी खूप गाईड केलं, म्हणजे मला नाही सगळ्याच मुलांना, पण त्यातले 100 मधून 10 घेणारे असे होते की त्यांना इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व कळतं. आणि बाकी शिकवण्याची पद्धत पण एकदम सेम आहे, जसं आपलं आता प्रोजेक्टर्स वगैरे पण आले तिथं पण सेम आहे. प्रॅक्टिकल्स आपलं खूप छान आहे, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे आपल्या कॉलेजचं कम्पेअर टू मुंबई, छान आहे. इवन इथं सोफिस्टिकेटेड, म्हणजे चांगले असे स्पेशियस लॅब्स आहे, तिथे तर खूप कंजेस्टेड असतात. एका लॅबमध्ये 40-40, 50-50 पोरं बसवतात, तरी पोरांना ती शिकण्याची जिद्द असते. पण इथं आपण 20 बसवले तरी पोरं कम्प्युटरसाठी भांडणं करतात, म्हणजे हा थोडासा असं हे होतं. पण मला काय एवढा डिफरन्स वाटला, म्हणजे स्टाफ आपला खूप छान आहे तेरणाचा, खूप मला खूप सपोर्ट केला.
1: बरं, मग आता इथं कॉलेजमध्ये वावरत असताना जसं की तुम्ही म्हटलात आत्ता दीपाली की जसं तुम्ही वेगळ्या पद्धतीची ड्रेसिंग करायचा किंवा तुमचं वावरणं जे होतं ते अर्थात ते तुमचं बाय नॅचरली होतं, तुम्ही काय असं मुद्दा म्हणत नाही, पण ते
2: माझी लाईफस्टाईल तशी होती.
1: हां, लाईफस्टाईल तशी होती. मग तुमच्या ज्यावेळेस मैत्रिणी झाल्या इथल्या ह्या सगळ्या, मग तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं व्हायचं आणि मग कॉलेजमध्ये एकूण 3 वर्ष तुमचे कसे गेले अकॅडमिक्सला सोडून अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये?
2: अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी कॉलेजमध्ये ॲज अ हे करायला, म्हणजे अँकरिंग करायला, स्पीचेस द्यायला, किंवा कोण गेस्ट असेल त्यांना ऑनर करायला, वेलकम करायला माझं नाव असायचं लिस्टमध्ये. अजून 1-2 पोरी होत्या ज्या मेकॅनिकलच्या वगैरे होत्या, स्टुडियस होत्या, नो डाऊट माझ्याहून थोड्या सिनियर होत्या. ॲज युजल ते सिनियर असल्यामुळे त्यांचा नंबर पहिला येईल. पण मला पण खूपदा चान्स दिला. NS बिरादार सर हे आपल्या कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, ते मला खूप म्हणजे पॉझिटिव्हली, म्हणजे कुठेही गेलं की सोनवनेला बोलवा हे त्यांचं वर्ड असायचं. आणि हॉस्टेलमध्ये असताना कसं पोरी छान होत्या असं नाही, मनाने खूप छान, पण ते असं ना, ही अशी राहते, ही रोज लिपस्टिक लावते, ही अशी जीन्स घालते, ही म्हणजे मी पण ह्या लाईफस्टाईलनुसार राहत होते. मी असं तिथं तर मी शॉर्ट्स वगैरे असं वेअर करणार, वन पीस, इथे मी तसं वेअर नाही केलं कारण की मला पण माहिती हे एन्व्हायरमेंट कसं होतं. तर मग इथे तशी पण पोरींमध्ये कसं करायची की हिच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे थोड्या दबकायच्या. बिकॉज का की माझी जी फ्रेंडशिप जास्त आहे ना, मी बॉईजशी जास्त ओपन अप होते किंवा जास्त फ्रेंडशिप माझे क्लोज बॉईजशी होते कम्पेअर टू गर्ल्स आताही. तेव्हा पण त्यांना असं ही पोरांशी बोलते मग आमचं पण नाव येईल असं. पण ते पोरं हितरचे नसायचेच, ते माझे स्कूलिंग पासून डिप्लोमा पासूनचे पोरं, ते कधी कधी मला हॉस्टेलवर भेटायला यायचे किंवा ते कधी असे आमच्या इथे ग्रीटिंग आम्ही हग करून करतो, तर त्यांना असं एकदम वाटायचं की हे काय आहे नवीन असं. पण पोरींचं कसं थोडं खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं केस जरी खोलले तरी असं त्यांना वाटायचं आमच्या गावाकडचं कोण पोरगा बघितला ना माझ्या घरी सांगत ही केस घोरून कॉलेज, म्हणजे एवढं त्यांना दडपण आहे हॉस्टेलच्या पोरींना, खूप खूप ह्याच्यात दडपण. म्हणजे मी कॉलेजच्या आचाला माझ्या क्लासमेटचे नोट्स शेअर केले किंवा मी त्याच्याशी बोलताना दिसले तर ते माझ्या घरीपर्यंत जाईल, हे ह्या गोष्टी खूप फेस केल्या. मग त्यांच्याकडनं कोणाच्या घरी कधी समजलं तर त्यामुळे त्यांचं शिक्षणही थांबलं, अशा पण काही पोरी होत्या. काय काय पोरी अशा होत्या की म्हणजे फक्त हे की ते नंतर मग असं काय म्हणतात पॅरेंट्सकडून पैसे घेऊन आपण फक्त स्टे करतोय आणि नंतर त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह होता किती जरी काय केलं तरी आमचं लग्न घरचे म्हणते तिथंच लागणार आहे. तर मग काय करायचं शिक्षण घेऊन, तिथलचे पण सासू सासरे कोण आम्हाला म्हणजे एक टाइमपास साठी पण म्हणू शकतात या.
1: आता हे झालं सगळं लाईफस्टाईलच्या बाबतीतलं. आता आपण त्याच्यातला एक दुसरा पुढचा टप्पा पाहूया, तो म्हणजे असं की ठीक आहे पण ते शेवटी शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेत आहेत आणि जसं तुमचा कालावधी होता तो 2016 पासून 18-20 पर्यंतचा होता. तर हा जर सगळा विषय आपण चेकआउट केला तर ठीक आहे ना, आता नवीन युग आहे. तरी सुद्धा ह्या मानसिकतेतल्या मुली सुद्धा आज तेरणा अल्युमिनीच्या जर पाहिल्या तर जवळपास मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद सगळीकडे
2: ओपन अप झाल्या. म्हणजे जसं त्यांना पुढे स्टेप फॉरवर्ड जात गेले तसं त्या ओपन अप झाल्या. इव्हन माय फ्रेंड्स, खूप फ्रेंड्स आहेत माझ्या.
1: मग आता मला तोच प्रश्न विचारायचा होता दीपाली तुम्हाला की जसं आता तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते मुंबईमध्ये गेलं, आता मुंबईचं सगळं धकाधकीचं जीवन किंवा आम्ही इकडे पाहिलेलं असतं की चित्रपटामध्ये मुंबई कशी आहे अशी पाहिलेली असते, कदाचित एक दोनदा येणं जाणं झालेलं असतं. पण जसं तुम्हाला इकडलं ग्रामीण भागातलं वातावरण थोडंसं नाही पडलं असतं, तसं आम्हाला शहरी भागातलं एकदम गर्दीचं वाटतं. पण तरी सुद्धा जर समजा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपल्या उसणासारख्या भागामध्ये तर लगेच जॉब भेटणं शक्य नाही, त्यासाठी आपल्याला निश्चितच इंडस्ट्रियल एरिया पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागणार. तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या मुलींनी काय अशी थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एक कॉन्फिडेंटली त्यांना स्वतःला प्रेझेंट करता येईल, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर कुठेही असेल, एनिवेअर, तर त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा माइंडसेट कशा पद्धतीनं सुधारवला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप चांगल्या कॉन्फिडेंटली कंपनीसमोर जाता येईल.
2: कंपनीसमोर कॉन्फिडेंटली जातेस ॲज अन एंटरप्रेनर, मी ॲज अ स्टुडंट पण आणि ॲज अ एंटरप्रेनर पण सांगते, एक आपलं असं दिसलं नाही पाहिजे की आपण लो कॉन्फिडेंट लेवल आपलं, म्हणजे रॉंग जरी असलं तर थोडा कॉन्फिडन्स ऑरा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. चच पप करत म्हणजे अडकून अडकून बोलणं, त्यासाठी त्यांना मिररमध्ये सेल्फ बोलायची प्रॅक्टिस किंवा फ्रेंड्समध्ये पण ते इंग्लिशमध्ये तुटकी फुटकी नंतर ते इम्प्रूव्ह करतील. स्टाफसोबत बोलताना थोडं रिस्पेक्टफुली बोलतात पण ओ सर, का सर हे वर्ड्स नाही, म्हणजे एक पोलाइटनेस त्या शब्दात हवा, तर जाऊन तो पुढं त्यांना खूप हेल्पफुल होतं. बिकॉज आपले जे डिग्निटरीज असतात ते पुढे जाऊन मॅनेजर्स, व्हाईस चॅन्सलर्स वगैरे ते नाही हे खपवून घेत त्या साईडला. अजून सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे की मिररवरून, कारण की तिथं कोण चेष्टा करणारं असं नाही, आपल्याला समजतं की आपण कसं बोलतोय करून. एक स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट ती वाचा, स्वतःचं इंट्रोडक्शन प्रॅक्टिस करा 100 वेळेस करा. बिकॉज तुम्हाला पहिला प्रश्न ऍज अन इंटरव्ह्यूअर तोच विचारणार, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तो इंट्रोडक्शनच तुमचा जेव्हा तो बेस्ट डिझाईन 100 out of 100 तेव्हा तुम्ही त्याच्यात मग पुढचे प्रश्न तुमचे ठरलेले असतात. आणि त्याच्यावर ड्रेसिंग सेन्स फॉर्मल्स मोस्टली वेअर करा, फॉर्मल्स वेअर करा, कॉन्फिडेंट रहा. अजून स्टाफशी पण तुम्ही ह्या संदर्भात भरपूरचे इथं पोरं चर्चा करत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू येणार आहे तर काय प्रश्न बाबा विचारले जातील, किंवा सर आम्ही काय बोलू, किंवा आम्हाला थोडं अजून हेल्पआउट करा. म्हणजे स्टाफ असं नाही, असा विचार नाही ठेवायचा की बाबा स्टाफलाच गरज आहे, गरज तुम्हाला आहे. तुम्ही स्टाफला अजून हे करणार तर आपला स्टाफ खूप हेल्पफुल आहे, तो हर एक सेकंड हर एक पाथवर तुम्हाला हर एक स्टेपवर तुम्हाला हेल्प करतो. मला खूप हेल्प केलेली आहे माझ्या अनुभवानुसार सांगते. माने सर आहेत, देशपांडे सर आहेत, बालाजी चव्हाण सर आहेत, वाक्सर होते ते आता हे झाले, ते आमचे रेक्टर होते हॉस्टेलचे. खूप हेल्प केली आहे त्यांनी, प्रत्येक ह्याला त्यांनी मला गाईड केलं आहे. आपल्या इथं तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगले देता तर कंपनी पण दुसरे यायला इंटरेस्टेड दाखवणार, बाबा इथलचे किड्स चांगले आहेत आपण घेऊ. जर तुम्ही मुंबई पुण्याला जाणार बाबा दगदगीचं वातावरण, तर ते थोडं म्हणजे आम्हाला, मला कसं इथं डिफिकल्ट झालं तसं त्या पोरींना पण होईल. एक त्याचा छोटा किस्सा सांगू इच्छिते. माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत, ते इंडस इन्व्हर्टर्सचे ओनर आहेत, डुमरे, विजय डुमरे करून, तर ते डोंबिवलीला आहे इंडस इन्व्हर्टर्स म्हणून. तर मग मी अप्रोच करून पुढाकार घेऊन माने सरांना आम्ही ते कन्सल्ट केलं आणि माने सरांनी ऑफिशियल आपल्या कॉलेजथ्रू लेटर दाखवून आपले माझ्या बॅचचे 8 स्टुडंट्स इन्क्लुडिंग मी आम्ही 1.25 महिना इंटर्नशिपला होतो डिग्रीला. तिथं त्यांनी इंडस पूर्ण पण त्यांनी त्यातून आमच्या ह्याच्यातून फायनल इयरला त्यांनी फक्त एकाला सिलेक्ट केलं. तेव्हा जेव्हा मी त्या पोरांना हिथून तिथे नेलं, ते पोरं माझ्या घरीच होते, ते डोंबिवली टू अंबरनाथ ऑलमोस्ट हाफ एन आवरचा ट्रेनचं ट्रॅव्हलिंग. पण ते स्टार्टिंगला एक दोन दिवस चार पाच दिवस थोडं चार्ज पडले, घाबरले गर्दीत वगैरे, कारण की मी यूज टू होते, ते पण तेवढे तेवढे नव्हते. तर मी त्यांना थोडं सांभाळत करत विचारत म्हणजे कसं नेलं, सगळे पाच सांगितले. तर तुम्ही तसे कोणचे रिलेटिव्ह असेल किंवा कोण फ्रेंड्स असेल, जर तुम्हाला मुंबईला कुणाला काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मग हेल्प करत करत मग त्यांना सवय झाली. एक टाईम असा आला 15 दिवसानंतर ते स्वतः ट्रॅव्हल करायला लागले, तर ते थोडं कोपअप करायला हे होतं. जसं पुण्याला बसचं ट्रॅव्हलिंग आहे तसं मुंबईला आहे. मुंबईला ईस्ट वेस्ट हे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईन तर तुम्ही घाबरायचं कारण नाही. मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबईची हे मुंबईमध्ये कधीच कोण उपाशी राहत नाही. तर तुम्ही कधीही काय असेल तर ईस्ट वेस्ट हे तुमचं लोकेशन प्रॉपर असलं की तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर पोहोचताल, आणि जिथं तुम्ही रिक्रूट होतात ज्या कंपनीमध्ये ते पण लोक तुम्हाला खूप हेल्प करतील. फक्त घाबरू नका. जसं तुम्ही पुण्याला जायला कॉन्फिडेंटली जातात तसं मुंबईसाठी हे ट्रेनसाठीच पोरे यायला नको म्हणतात. बाकी त्यांना बँगलोर चालेल, चेन्नई चालेल, बट ते आर साऊथ बेस्ड सिटीज. तिथे आपली मुंबईत तरी रिजनल लँग्वेज आपली चालेल, पण तिथे टिकणं जर तुम्ही मुंबईत आणि पुण्यात टिकला तर तिथे थोडं किंवा तिथं तुम्हाला अजून छान प्रोग्रेस आणि तुमची ग्रोथ होईल एवढंच.
1: दीपाली, जसं की आता तुम्ही आता हा एकतर खूप चांगला डिफरन्स सांगताय, कारण हाच बेसिक विषय होता. बऱ्याच वेळेस मी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींशी पण बोलताना किंवा जे कोणी आतापर्यंत इंटरव्ह्यूज केले तर त्यांच्यातून हा एक बेसिक पॉईंट नाही आला होता की मुलींनी कशा पद्धतीनं त्यांनी ग्रुमिंग करायला हवं स्वतःचं. तर तो एक भाग झाला. पण तुम्ही आता सध्या काय करताय? 2020 साली तर तुमचं पासआउट झालं. खऱ्या अर्थानं 2018 व्हायला पाहिजे होतं, तुम्ही एक घटना सांगितली तुमच्या आईंची, त्याच्यामुळे तुम्हाला ते लेट झालं. पण आता 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर काय करताय तुम्ही?
2: 2020 नंतर पासआउट झाल्यानंतर मी 2018 लाच माझं हॉस्टेल सोडलं. तर मग मी 2019, 2020, 2021 up to 2023 मी क्लासेस रन करते फ्रॉम नर्सरी टू 10th स्पेशल ॲज वेल ॲज ग्रुप बॅचेस. माझ्याकडं SSC, CBSE, ICSE. तर मग मी 3 इयर्स कम्प्लिटली 2.5 to 3 इयर्स कम्प्लिटली क्लासेसच घेतले आणि होम बेकिंग. मला कुकिंगची खूप हॉबी आहे असं म्हणणं की मला इंजिनिअरिंगमध्ये जबरदस्ती घुसवल्यासारखं, बट ते माझ्या पप्पांचं एक ड्रीम होतं. त्या टायमाला हेच असायचं, ऑप्शन्स नसायचे. तर मी मास्टर शेफमधले राजेंद्र माने त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल म्हणजे ते फायनलिस्ट होते, त्यांच्या हाताखाली कम्प्लीट हॉटेल मॅनेजमेंट मी पूर्ण शिकली आहे. हां, तर मग क्युझिन्स हे मला खूप येतात. तर मग मी बेकिंगचं मग त्याच्यावर मी थोडा एक कार्ड खेळल्यासारखा खेळ आहे की बाबा आता हे बंद आहे, लॉकडाऊन आहे, तर मग माझ्या सोसायटीवाल्यांनीच माझा हा बिझनेस चालू केला बेकिंगचा, आणि तो एवढा ग्रो झाला. तर मग मी त्यामध्ये पण एक एंटरप्रेनर आहे. आणि स्टुडंट्स तर माझे आहेत, 80 स्टुडंट्स आहे. फ्रॉम मॉर्निंग 11 to night 11:30 हा माझे कंटिन्यू बॅचेस चालतात. फक्त 2:30 to 3 हा माझा ब्रेक टाईम आहे, हाफ एन आवर. त्याच्यात कंटिन्यू मी एकटीच ऑल सब्जेक्ट शिकवते, बिकॉज माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना नाही
1: टीचर.
2: ते प्रिन्सिपल आहेत आर के अभंग माध्यमिक विद्यालय उल्हासनगरला. आता रिटायर.
1: मी असं पण आपलं बोलणं झालं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की राज्यसेवेची पण तयारी.
2: राज्यसेवेची मग हे काय पोरांना अभ्यास शिकवता शिकवता एनसीईआरटी माझं एकदम तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतिहास, भूगोल, आता हे मी पहिले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे विषय बोलायचे, पण आता राज्यसेवा करता करता मी पण आता एकदम टोटली मराठीमध्ये टर्न झाले. तर माझ्याकडे SSCचा चांगला अभ्यास झाला. मी पहिले सोशलमध्ये खूप वीक होते, 10th मध्ये सोशलमध्ये काटावर पास होणारी पोरगी. पण आता माझं असं आहे की मी हिस्ट्री एवढ्या चांगली शिकू शकते. तर मग ते अभ्यासक्रम मला थोडं बेसिक माझं हे खूप क्लिअर झालं. तर मग माझ्या पप्पांनी आणि काही फ्रेंड्सनी मला अप्रोच केलं, जे माझे मेंटर्स आहेत, की बाबा का तू राज्यसेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळे गव्हर्नमेंट बॅकग्राऊंड आहेत. हां, बिकॉज माझी मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते तिथं लेक्चरर आहे, आर एम भट कॉलेजमध्ये. माझे मावसा ह्याच्यात माझगाव डॉकमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर मग सगळे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आहेत. तर मग सगळ्यांचं असं की गव्हर्नमेंट जॉब बघ, तुझं पण एक सेफर साईड होऊन जाईल. तर त्यासाठी मी अप्रोच केला. तर मी अटेम्प्ट करते, पण हे बेसिक क्लिअर असल्यामुळे काय होतं, राज्यसेवा सोपी जाते. जर माझं बेसिकच क्लिअर नसतं तर मला राज्यसेवेला टाईम लागतो, म्हणून मी तेव्हा अटेम्प्ट्स नाही दिले. मी पहिले हे 3 वर्ष माझ्या ह्याच्यावर स्ट्रेंथ्सवर खेळले किंवा त्याच्यावर मी अपडेट करत राहिले, स्वतःचं करंट आहे, कोविडचं किंवा हे सब्जेक्ट्स आहेत. मला एक एक टप्पा असा हार्ड गेला की माझं मीडियम इंग्लिश आहे, तर जॉग्राफीमध्ये आपण लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड, अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे माहीत नव्हतं, कारण की पूर्ण चेंज होतं. मग मी एक एक नर्सरीच्या पोरांसारखं पोरांना शिकवत शिकवत 10 टाइम्स 15 टाइम्स स्पेलिंग्स लिहिल्यात, तर त्यामुळे मला म्हणजे आता थोडी राज्यसेवा हे येते आणि मी फर्स्ट अटेम्प्ट ह्या इयरला दिला राज्यसेवेचा 21 ऑगस्टला.
1: नाही, खूप चांगली जर्नी आहे खरं तर, कारण एक तर पॉलिटेक्निक झालेला आहे पण इंजिनिअरिंग पण झालं, पण शेवटी मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत, म्हणजे कुकिंगचा विषय झाला, पुन्हा त्याच्यानंतर ट्युशन्सचा विषय आहे, राज्यसेवेची पण तयारी आहे, मग काय इन फ्युचर काय करायचं शेवटी? मग
2: शेवटी जर मला जर राज्यसेवाची पोस्ट मिळाली, जर मी टचवूड जर क्रॅक करू शकली तर ते माझं नशीबच खुलेल, आणि जर नाही करू शकली तर मी हे बिझनेस अप्रोचनीच जाईन. मला जॉब अप्रोच माझ्या माइंडसेटला नाही आहे, कारण की मी आता माझा बिझनेस माझा आहे दीपाली वर्क्स अँड ट्रेडर्स. आम्ही सायंटिफिक लॅब इन बोरोसिलिकेट ग्लासचे लॅब इन्स्ट्रुमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, तर मग मी तिथं चीफ मॅनेजर आहे, तर मग माझी इन्कम त्याच्यात होती. आणि मी आणि आमचं म्हणजे हा जो बिझनेस आहे तो कधीच अनस्टॉपेबल आहे, न्यू असं काही रनिंग नाही आहे. वर्कर्स एकदम चांगलं रिप्लेसमेंट केलं तर मला एक माझी फॅक्टरी मोठ्या ह्याच्यावर ओपन अप करून मी तेच माझे हे करेल, वेज शोधेल.
1: आता काय असं वन लाईन सजेशन काय असू शकतं खास करून मुलींसाठी बरं का, कारण मुलांचं तर आहे ठीक आहे पण तुम्ही मुलांसोबत पण जास्त मैत्री केली तर असं म्हटलं तुम्ही, पण मुलींसाठी खास वन लाईन सजेशन काय असेल की त्यांनी पुढे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे?
2: मुलींसाठी माझं एकच सजेशन असेल की थोडं कॉन्फिडेंट राहा. थोडं तुम्ही जर अकॅडमिकला इथे येतात तर थोडं घरच्यांना तुम्ही तुमच्या अप्रोचनी समजून सांगा की घाबरू म्हणजे हलचल करू नका, असं डगमगू नका की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करताना. फक्त सांगा की बाबा माझा हा शैक्षणिकाचा हा भाग आहे शिक्षणाचा, की फॉर्मल्स जास्त करून वेअर करा, ते तुम्हाला कॅरी करायला पुढे जायला इझी होते. शूज वेअर करत जा, अजून आपलं बोलणं हे करा, स्टाफशी बोला, थोडं पोलाइटनेस आणा अजून थोडा. अजून तुम्ही तुमचा जो लॅब असिस्टंट्स आहेत ते पण आपले खूप छान वेल एज्युकेटेड आहेत, तुम्ही त्यांच्याशी जर तुम्हाला स्टाफशी भीती वाटेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही स्टाफला कनेक्ट करा. प्लस त्यांनी चालण्या बोलण्यात थोडा डिफरन्स, एक ऑरा आणा की बाबा तुमची पण काहीतरी व्हॅल्यू आहे. कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्ट्रेंथ्सवर जास्त फोकस करा,
1: रेडिओ तेरणाचा वापर करा, तुम्हाला अर्जंट काम करता येईल बोलण्यासाठी.
2: हो हो, हा तेरणाचा नक्की वापर करा. आम्हाला नाही भेटलं पण तुम्हाला एवढी संधी आहे, जे फ्युचर स्टुडंट्स आहेत त्यांनी नक्की वापर करावा. आमच्या टायमाला आला असं आम्ही रोज आलो असतो इथे.
1: तर इथं दीपाली ज्यावेळेस तुम्ही इथं पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये आलात आणि आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस पाहत होतात किंवा हे जुन्या आठवणी जागा झाल्या असतील, तर गाणं कुठलं डोक्यामध्ये चालू होतं? म्हणजे तुम्ही तर आता मुंबईमध्ये चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय.
2: सध्या थोडं फॅमिलीज इश्यूमध्ये म्हणजे असं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बोलते, सॉरी. ॲक्च्युली मी मॅरिड आहे, मी इथेच कॉलेजला असताना मी लग्न केलं, तर मी आज एवढ्या जवळ आले तरी भेटू नाही शकत आहे, हे माझं दुर्दैव. मग माझं मी जसं येत होते मला तेच आहे, आया तेरे दर पे दिवाना ये मलाही गाणं मी सुन भी रही थी आणि ते माझ्या तोंडातच होतं, बाकी बस एवढंच एक होतं, बाकी काय नाही.
1: तर दीपाली, जसं की आता तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अनुभव शेअर केला आणि सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कुठली गोष्ट वाटते तर तुम्ही मुलींसाठी जे काही बेसिक गाईडलाईन दिलेले आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मी आता पाहतोय खूप ग्रामीण भागातल्या मुली आलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये पूर्ण कंट्रीतून या ठिकाणी मुली शिकायला येत होत्या, पण आता मात्र इथल्याच ग्रामीण भागातल्या त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचा हे गायडन्स झाला. प्लस तुम्ही आता राज्यसेवेची पण तयारी करताय असं म्हटलं, तर राज्यसेवेमध्ये सुद्धा तुमच्या जर होप्स ते आहेत तुम्हाला दिसतं, किंवा तुम्ही फॅक्टरीमध्ये सुद्धा आता तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत आहात तर तिथं पण तुम्हाला स्वतःचं काहीतरी एक सुरू करण्याचा विषय, अशा मल्टिपल टास्किंगमध्ये तुम्ही काम करताय, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एका बाजूला एक नेम लागावा आणि तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण व्हावं, ह्या रेडिओ तेरण्याच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
2: थँक्यू सो मच.
1: आणि तुम्ही या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं सर्वांना चेअरफुल केलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
2: थँक्यू, थँक्यू, इट्स माय ऑनर.
1: आणि आपण ऐकत राहा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत। ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते। मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं। कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं। बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयीमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं। काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते। तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात। त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे। झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे। त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे। जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत। गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात। माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं, कातडे आणि लोकर देखील मिळते। गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीनं केली जाई। लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत। पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूंचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
2: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि या कार्यक्रमाची एक थीम पण असते आणि आजची जी थीम आहे ती इंटरेस्टिंग अशी थीम आहे, ती आहे मोहब्बत। तर आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकणार आहोत आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे महबूब की मेहंदी।

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे कटी पतंग.

श्रोते हो, स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आप आए बहार आए.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे ती आहे मोहब्बत, आणि याच थीमचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत संतोष आनंद यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट प्रेमरोग.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे त्रिदेव.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार रवी आणि चित्रपट आहे आंखें.

0: कभी कभी।
1: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत एक रिश्ता या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत नदीम श्रवण।

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि चित्रपट आहे हिरो नंबर 1.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट गॅम्बलर आणि गायक कलाकार कुमार सानू.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आपली काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा एकदा सांगतो 9970500900. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. नमस्कार. आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राम उर्फ सुरेंद्र हेनरे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली. राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता. तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली. आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं. त्यांनी 75 अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं. हिंदीत तर हमसे बढकर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच. पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला. मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची.
2: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

वो सुन कह बस सुन कह ये संतेला अन माहिम चा हलवा दे तोय तुला गपोरी माहिम चा हलवा दे तोय तुला।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकालीन निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत. तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो गहिरव्या चूड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट झुलवी।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 FM वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीतं असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: शिकुन लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण घरी गाढवाच पाय हो
1: अडला नारायण
2: धावा

0: पुरुषाचा जागवरती बसली आता बाय हो
1: बसली आता बाय हो
0: बसली आता बाय हो अडला नारायण हरी गाढवाच पाय हो
1: अडला नारायण
0: हरी गाढवाच पाय
2: हरी हरी
3: क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.